0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे भवताम भवतीनां च हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 81 प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कनसू.

गुड मॉर्निंग, तुम्ही देऊन आहात वेणुधुनी 90.4 FM KLE गणेशवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे सोमवार 3 ऑगस्ट 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःचा दृष्टिकोन बदला तर प्रत्येक संकटातही संधी दिसू लागते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिका 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले. शाजी एन करून मल्याळी दिग्दर्शक यांना फ्रेंच सरकारने नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले. दिवस होता आजचा. स्काय टॉवर ऑकलंड न्यूझीलंड या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री स्टँडिंग इमारतीचे उद्घाटन झाले, तेही आजच. अनिल विश्वास संगीतकार यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला, तोही आजच. TRS 80 कम्प्युटर टँडी कॉर्पोरेशन कंपनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकाची घोषणा केली. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका आणि नॅशनल बास्केटबॉल लीग यांनी विलिनीकरण करून या असोसिएशनची स्थापना केली. भारतीय अणुऊर्जा आयोगची स्थापना झाली, तीही आजच. एडॉल्फ हिटलर यांनी बवेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे स्वतःला सैन्यात दाखल करून घ्यावे असा अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती केली. अमेरिकन डेंटल असोसिएशनची स्थापना न्यूयॉर्क येथे झाली. दिवस होता आजचा. माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि जपान या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किमान 35,000 लोकांचं निधन झालं, घटनाचीच आहे. आता आजचे जन्मदिवस पाहू. सुनील छेत्री भारतीय फुटबॉलपटू पद्मश्री मेजर ध्यानचंद खेलरत्न यांचा जन्म आजचाच. गोपाल शर्मा भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. बलविंदर सिंग संधू भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच आहे. क्रांतिसिंह नाना पाटील स्वातंत्र्य सैनिक समाजसुधारक राजकीय नेते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. उदयशंकर भट्ट आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार यांचाही जन्म आजच आहे. मैथिली शरण गुप्त भारतीय हिंदी कवी पद्मभूषण यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE गणेशवरती भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. रखडलेली कामे पूर्ण होतील, नवीन संधी मिळेल. वृषभ रास, आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा, नियोजन फायदेशीर ठरेल. मिथुन रास, संवाद कौशल्यामुळे यश मिळेल, मित्रांचे सहकार्य लाभेल. कर्क रास, घरातील वातावरण आनंददायी राहील, शुभ वार्ता मिळू शकते. सिंह रास, नोकरी व व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे, आत्मविश्वास कायम ठेवा. कन्या रास, आरोग्याची काळजी घ्या, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार लाभदायक ठरेल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसू भक्ती.

मृत्यूमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास नवीन योजना यशस्वी होतील सामाजिक मान सन्मान वाढेल वृश्चिक रास संयम आणि निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील धनु रास प्रवासाचे योग आहेत नवीन अनुभव मिळतील मकर रास वरिष्ठांचे सहकार्य लाभेल जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल कुंभ रास विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे सर्जनशील कार्यात प्रगती होईल आणि शेवटची मीन रास मानसिक शांतता लाभेल कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील हे होतं 12 राशींचं भविष्य तुम्ही ऐकत रहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ

भक्तिमय सकाळमध्ये वेळ निरोपाची झाली आहे. केएल वेणुधुनी 90.4 एफएम वरती तुम्ही ट्यूनिंग आहात. आणि जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. मिथिलेश चतुर्वेदी भारतीय अभिनेते यांची आज पुण्यतिथी. सरोजिनी वैद्य लेखिका यांची पुण्यतिथी आजच. स्वामी चिन्मयानंद सरस्वती भारतीय आध्यात्मिक गुरु यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. देवदास गांधी हिंदुस्थान टाइम्सचे संपादक महात्मा गांधींचे पुत्र यांची पुण्यतिथी आजच. व्यंकटेश बापूजी केतकर आंतरराष्ट्रीय गणिती व ज्योतिर्विद यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत मनीषा निरोप घेते. उद्या पुन्हा येईन. तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी काय करता येईल. MBBS नंतर MD ला ऍडमिशन मिळाली नाही म्हणून एका विद्यार्थिनीची आत्महत्या, किंवा 12वीच्या परीक्षेत कमी मार्क पडतील म्हणून रिझल्ट लागण्यापूर्वीच एका मुलानं आत्महत्या केली. गुण कमी मिळतील या भीतीने 4थीतली 7थीतली मुलंही आत्महत्या करतात. आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या भीती अपेक्षा भंग, मग तो खरोखर

न असफल होऊन जे वाचतात त्यातील 99% लोक मला जगायचं होतं मरायचं नव्हतं असंच सांगतात. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल महत्वाचे मुद्दे विचारात घेताना त्यातील काही उपाय हे दीर्घकालीन व व्यक्तिमत्वात वैचारिक बदल घडवण्याच्या दृष्टीने आहेत. काही तात्कालिक तणावजनक परिस्थितीत घ्यावयाची काळजी या प्रकारचे आहेत. अशी मानसिक जडणघडण 10वी 12वीच्या किंवा महत्वाच्या परीक्षा देणाऱ्या मुलांच्या बाबतीत वर्षाच्या सुरुवातीपासूनच किंवा त्याआधीपासूनच व्हायला हवी. परीक्षा आधी, परीक्षा चालू असताना, नंतर निकाल लागेपर्यंत वा योग्य त्या अभ्यासक्रमाला ऍडमिशन मिळेपर्यंत विशेष काळजी घ्यायला हवी. आता पाहूया या बाबतीत आपल्याला काय काय करता येईल. आई बाबांनो, मुलांचे ताण तणाव आणि समस्या समजून घ्या. स्पर्धा, महत्वाकांक्षा, तुलना, मुलांच्या स्वतःकडून किंवा पालकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा यांच्या दबावाखाली व तणावाखाली मुलं असतात. विशेषतः 10वी 12वी स्पर्धा परीक्षा, विविध एंट्रन्स एक्झाम्स, पदवी परीक्षा अशा महत्वाच्या परीक्षांच्या काळात मुलांना वाटणारी भीती, चिंता समजून घ्या. अनेक मुलांना अभ्यासात खरोखरच अडचणी किंवा समस्या असतात. काही मुलांच्या मनावर घरातील इतर वातावरणाचा किंवा समस्यांचा ताण असतो. काही मुलांना लर्निंग डिसऑर्डर्सही असतात, उदाहरणार्थ डिस्लेक्सिया, डिसग्राफिया, ADHD अशा प्रकारच्या अध्ययन समस्या असतात ज्यामध्ये अध्ययन क्षमता कमी होते आणि मार्क्स किंवा गुण कमी पडू शकतात. ज्या लक्षात आलेल्या नसतात, लेखन रायटिंग डिसऑर्डर, वाचन रीडिंग डिसऑर्डर, गणित मॅथमॅटिकल डिसऑर्डर, चंचलता व चित्त एकाग्र न होणं, मतिमंदत्व अशा प्रकारच्या समस्या, भावनिक व सामाजिक बुद्ध्यांक कमी असणं अशा प्रकारच्या समस्यांमध्ये मानसोपचार मनोविकास तज्ञाकडनं उपाय उपचार, चंचलता व चित्त एकाग्र न होणं म्हणजे ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, मतिमंदत्व अशा प्रकारच्या समस्या, भावनिक सामाजिक बुद्ध्यांक कमी असणं यामुळं काही भावनिक समस्या निर्माण होणं अशा प्रकारच्या समस्यांमध्ये मानसोपचार व मनोविकास तज्ञाकडून उपाय उपचार व कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असतं. फक्त अभ्यास कर असा दोषा लावणं किंवा ट्युशन्स क्लासेसना घालून उपयोग होत नाही. मुलांच्या भावनिक, बौद्धिक, सामाजिक म्हणजे इतर व्यक्तीबाबतच्या शारीरिक व आर्थिक सर्व प्रकारच्या समस्या समजून घ्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न करा, त्यांना मदत करा. दुसरा मुद्दा आहे, आई बाबांनो, मुलांशी संवाद साधा. मुलांना जमेल तितक्या चांगल्या व तथाकथित मोठ्या शाळा कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन देणं, फी भरणं, ट्युशन्स आणि क्लासेसना घालणं, अभ्यास कर म्हणून मागे लागणं, अभ्यासाचा वेळ वाढविणं यातच पालकांना इती कर्तव्यता वाटते. मुलांचे मित्र बना, चर्चा करा, मन मोकळ्या गप्पा मारा, फिरायला घेऊन जा, बोलतं करा, त्यांचे मित्र मैत्रिणी यांविषयी जाणून घ्या, तरच मुलांच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, स्वप्न, दृष्टिकोन कळेल. ताणतणाव, भीती, चिंता, समस्या, अडचणी, वर्गमित्रांशी आणि शिक्षकांशी असलेले संबंध याविषयी कळेल आणि त्यांच्या अभ्यास, परीक्षा आणि एकंदर करिअर याविषयी तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील. तिसरा मुद्दा आहे परीक्षेची व निकालाची भीती. काही मुलांना, अगदी हुशार आणि अभ्यासू मुलांना देखील खरोखरच परीक्षेची खूप भीती वाटत असते. अशा प्रकारची मानसशास्त्रीय चाचणी ही उपलब्ध आहे. परीक्षेची भीती किती आहे हे सायकोलॉजिकल टेस्ट किंवा मानसशास्त्रीय चाचणी करून शोधता येतं. अशा भीतीमुळं अभ्यास झाला असला तरीही विद्यार्थी आपलं ज्ञान उत्तरपत्रिकेत पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत व परीक्षेत अपेक्षित गुण मिळवू शकत नाहीत. अर्थातच निकालाचीही मग भीती वाटू लागते. परीक्षेची थोडी भीती व ताण हा सर्वच मुलांवर येतो. ज्याला यूस्ट्रेस म्हणतात तो विधायक असतो व अभ्यासाला प्रवृत्त करतो. परंतु परीक्षेची खूप भीती, अनाठायी ताण वाटणं याला डिस्ट्रेस म्हणतात आणि तो नक्कीच विघातक असतो. यामुळे एकाग्रता न होऊन अभ्यास करणं जमत नाही, याचही पुन्हा टेन्शन येतं. एक दुष्टचक्र सुरू होऊन नैराश्य येतं. परीक्षेची अत्यंतिक भीती वाटणं या बाबतीत तर पालकांनी जबाबदार पाऊल उचलायलाच हवं.
एखाद्या शारीरिक आजारावर उपचार करतात त्याप्रमाणे अशा भावनिक समस्यांसाठी मानसोपचार तज्ज्ञाचं

0: मनोविकास तज्ञांचं सहाय्य घ्यावं. समुपदेशन व इतर उपाय उपचार आवश्यक, नाहीतर अशी मुलं भीती नैराश्यापोटी आत्मघातकी पाऊल उचलू शकतात. 4. आई बाबांनो, मुलांना एकाकी पडू देऊ नका. परीक्षेआधी, परीक्षा चालू असताना, परीक्षेनंतर निकाल लागेपर्यंत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यास निकालानंतरही हव्या त्या कोर्सला ऍडमिशन मिळेपर्यंत व अभ्यासक्रमात रुळेपर्यंत पालकांचा, मित्रांचा, इतर कुटुंबियांचा संबंध सहवास मुलं तणावग्रस्त असताना खूप उपयुक्त ठरतो. स्पर्धा, तुलना, अपेक्षा भंग यामुळे मुलं आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलू शकतात. अशा वेळी बरोबर असलेल्या पालकांची समजावणी किंवा तज्ज्ञ समुपदेशकांकडून समुपदेशनही महत्त्वाचं ठरतं. शिवाय आत्महत्येची प्रत्यक्ष कृती ही केवळ व्यक्ती एकाकी असतानाच घडू शकते. म्हणूनच तणावग्रस्ततेच्या काळात मुलांना अजिबात एकाकी पडू देऊ नका. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा असा की विवेकी मनोभूमिका जोपासा. परीक्षेत नापास झालास तरी चालेल, जीवनात नापास होणार नाहीस याची दक्षता आपण घेऊ, किंवा एखादं वर्ष फुकट गेलं तरी चालेल, आयुष्य फुकट जाणार नाही याची आपण जरूर काळजी घेऊ. कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तू नक्की यशस्वी होशील असा दिलासा मुलांना द्यायला हवा. यासाठी योग्य मार्गदर्शन व करिअर प्लॅनिंग करून घेऊ असं समजावून मुलांना आश्वस्त करा. ही पाठराखणच. आई बाबांनो, मुलांच्या बाबतीत सजग आणि सावधान राहा. आत्महत्या करणारी किंवा तसा प्रयत्न करणारी मुलं आपल्या वागण्या बोलण्यातून तसं सूचित करतात किंवा नकळत तसा इशारा देतात. म्हणूनच सतर्क, सजग आणि सावध राहा. उदासी, नैराश्य, शून्यात नजर, एकटं राहणं अशा लक्षणांवर लक्ष ठेवा. मुलांना एकाकी राहू देऊ नका. परीक्षेआधी, परीक्षा चालू असताना, परीक्षेनंतर निकाल लागेपर्यंत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यास निकालानंतरही हव्या त्या कोर्सला ऍडमिशन मिळेपर्यंत व अभ्यासक्रमात रुळेपर्यंत पालकांचा, इतर कुटुंबियांचा, जवळच्या मित्रांचा संबंध सहवास हा मुलं तणावग्रस्त असताना खूप उपयुक्त ठरतो. स्पर्धा, तुलना, अपेक्षा भंग यामुळे मुलं आत्महत्येसारखं चुकीचं पाऊल उचलू शकतात. अशा वेळेला बरोबर असलेल्या पालकांची समजावणी किंवा तज्ज्ञ समुपदेशकांकडून समुपदेशनही महत्त्वाचं ठरतं. शिवाय आत्महत्येची प्रत्यक्ष कृती ही व्यक्ती केवळ एकाकी असतानाच घडू शकते. म्हणूनच इमोशनल हायजॅकचा तो क्षण टाळण्यासाठी तणावग्रस्ततेच्या काळात मुलांना अजिबात एकाकी पडू देऊ नका. यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजकालच्या स्पर्धेच्या जमान्यात अभ्यास आणि परीक्षा यांचे तंत्रमंत्र शिकवा. अभ्यास सोपा आणि जलद गतीनं आनंदानं करता येण्यासाठी अभ्यास, स्मरणशक्ती व परीक्षा यांचे तंत्रमंत्र शिकणं आवश्यक. परीक्षेचे व प्रश्नांचे स्वरूप, किती वेळात किती प्रश्न आणि परीक्षेला दिलेल्या वेळात ते सोडवता येणं या दृष्टीनं अभ्यास करावा लागतो. अशी अनेक तंत्रमंत्र मानसशास्त्रज्ञांनी विकसित केली आहेत. अभ्यास कौशल्य, अध्ययन पद्धती यांच्या मानसशास्त्रीय चाचण्याही उपलब्ध आहेत. अभ्यासाचा हा अभ्यास महत्त्वाचा. अभ्यास कसा करावा याचाही अभ्यास करावा लागतो. विद्यार्थ्यांची अध्ययन पद्धती, लर्निंग स्टाईल लक्षात घेऊन मानसशास्त्रज्ञांच्या मदतीनं अभ्यास कौशल्य विकसित करता येते. सराव परीक्षा व अभ्यासाची टाइम मॅनेजमेंट ही सुद्धा महत्त्वाची. जी परीक्षा जशी ज्या पद्धतीनं ज्या विशिष्ट वेळात आपण देणार आहोत त्याच पद्धतीनं सराव परीक्षा अनेक वेळा दिल्यास ताण व भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो. परीक्षेची उत्तरपत्रिका वेळेत लिहिण्याची व अभ्यासाची टाइम मॅनेजमेंट कशी करावी याचाही अंदाज येतो. मग मन स्थिर राहतं, स्वस्थ राहतं. वर्षभरातील अभ्यासाची, परीक्षेच्या आधी त्या अभ्यासाची उजळणी करण्याची आणि परीक्षेत पेपर सोडविताना तो विशिष्ट वेळेत पूर्णपणे आणि योग्य रीतीने सोडवता येण्याची टाइम मॅनेजमेंट किंवा वेळेचं नियोजन शिकून घेणं हे अत्यावश्यक. पालकांनो, करिअर प्लॅनिंगही महत्वाचं. नापास झालो, कमी गुण पडले तर पुढील आयुष्याचं काय याची भीती मुलांना सतावत असते आणि हा इज्जत का सवालचा ताण असह्य होऊन मुलं आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकतात. पण आधीच मुलांची क्षमता व आवड यानुसार करिअरची निवड व नियोजन करून अभ्यासाचे तंत्रमंत्र शिकविल्यास या भीतीवर निश्चित मात करता येते. करिअर प्लॅनिंग करताना अनेक पर्याय व त्या दृष्टीनं पूर्व तयारी केल्यास मुलं व पालक तणाव मुक्त राहू शकतात. एकाच विशिष्ट कोर्सला, उदाहरणार्थ MBBS ला, IIT ला ऍडमिशन मिळालीच पाहिजे हा हे का किंवा तशी अपेक्षा चूक असते. तुमच्याकडे अनेक अल्टरनेटिव्ह किंवा वेगवेगळे पर्याय हवेत की या कोर्सला ऍडमिशन मिळाली तर उत्तम, नाहीतर मी या कोर्सला ऍडमिशन घेईन, तीही मिळाली नाही तर हा तिसरा नंबरचा पर्याय आहे आणि यातूनही मी उत्तम करिअर करू शकतो, हे मुलांना समजावणं आवश्यक आहे आणि यासाठी मानसशास्त्राची मदत घ्या. अशा प्रकारच्या करिअर संबंधी विविध चाचण्या किंवा सायकोलॉजिकल टेस्ट उपलब्ध आहेत आणि त्याचा उपयोग करून तुमच्या मुलाची क्षमता व आवड यानुसार करिअरची निवड करता येते. पालकांनो, काळजी घ्या, काळजी करू नका. मुलांच्या करिअर बाबत पालकच खूप टेन्शन मध्ये असतात, त्यामागील आर्थिक बाजूही त्यांच्यासाठी तणावजन्य असते. म्हणूनच अभ्यास व परीक्षा याबाबत मुलांबाबतची त्यांची काळजी वागण्या बोलण्यातून परावर्तित होऊन मुलंही तणावग्रस्त होतात. करिअर प्लॅनिंग व इतर कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत काळजी घ्या, काळजी करू नका. उपाय, उपचार आणि मदत घ्या. मानसशास्त्राची मदत तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल. मुलांचा आत्मसन्मान वाढवा. अपयश आलं तरी मुलांवर दोषारोपण करू नका. तुलना टाळा. मुलांच्यात काय नाही यापेक्षा काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. समस्यांपेक्षा संधीकडे पहा. त्यांचा आत्मसन्मान वाढवा. योग्य पद्धतीनं प्रयत्न करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला मुलांना शिकवा. मर्यादांपेक्षा मार्ग शोधा. तू जास्तीत जास्त प्रयत्न कर, ते करूनही मग तू परीक्षेत नापास झालास तरी हरकत नाही, जीवनात नापास होणार नाहीस याची आपण काळजी घेऊ. एखादं वर्ष फुकट गेलं तरी हरकत नाही, जीवन फुकट जाणार नाही याची दक्षता आपण योग्य मार्गदर्शन व करिअर प्लॅनिंग यांच्या अन्वये करू असं समजावून मुलांना आश्वस्त करा. ही पाठराखणच पालकांकडून मुलांना हवी असते. आणखी काही महत्वाचे उपाय. मुलांचा EQ SQ अर्थात भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांक वाढवा. जीवन विषयक योग्य तत्वज्ञान व विवेकी मनोभूमिका मनात रुजवा. प्रोटीन्स, जीवनसत्वे, मिनरल्स म्हणजे खनिजे यांनी युक्त आहार मन स्वस्थ ठेवतो. व्यायामामुळेही हॅपी हॉर्मोन्स स्त्रवतात व नैराश्य कमी होते. ध्यानतंत्र म्हणजे मेडिटेशन, योगविद्या, प्राणायाम यांनी मनशक्ती व मनशांती वाढते. मानसोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनानं मानसिक व्यायाम ही अत्यंत उपयुक्त ठरतात. जरूर वाटल्यास तज्ञांकडून औषधोपचार ही संजीवनी ठरते. जरूर वाटल्यास आवश्यक तेव्हा मानसोपचार तज्ञांकडून औषधोपचार ही सुद्धा संजीवनी ठरते. आणि अशा कारणांसाठी मानसोपचार तज्ञाकडे जाणं म्हणजे वेडेपणाचा शिक्का मारून घेणं नव्हे तर यासारखा दुसरा शहाणपणा नाही हे लक्षात ठेवा. पालकांनो, तुमच्या मुलांना यशस्वी आनंदी बनवणं तुमच्या हातात आहे. त्यासाठी त्यांची योग्य मनोभूमिका तयार करा.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026, ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater ಹಾಲ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.

0: नमस्कार, तुम्ही एकदात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. 1 ते 7 ऑगस्ट हा आपण स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो आणि या दरम्यान स्तनपानाचं महत्व आपण याविषयी जागृती करतो. तर या विषयावरती अधिकची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर अंजली जोशी, ज्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग आणि प्रसूती विभागात सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार.
0: स्तनपान सप्ताहाबद्दल आज आपण बोलणार आहोत. सर्वात आधी स्तनपान सप्ताह जो 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान आपण साजरा करतोय, त्याची यावर्षीची थीम आणि थोडीशी माहिती सांगून आपण पुढे जाऊया.
1: येस. स्तनपान हे फार महत्व आहे. आईचं दूध सगळ्यांना अमृत समान असतं. 6 महिने बाळाला केवळ स्तनपानच द्यावं. तर ह्या वर्षीची थीम अशी आहे की स्तनपानाला जास्त महत्व द्या आणि ते पुढे कायमचं चालू ठेवा. महत्व देऊन ही मुख्य थीम आहे की स्तनपानाला प्रत्येक महिलेने महत्व दिलं पाहिजे आणि ते पुढे कंटिन्युएशन केलं पाहिजे. त्याची ते विसरता कामा नये. त्यासाठी 6 महिन्यानंतर स्तनपानाबरोबर घन आहार पण द्यास प्रारंभ करावा आणि जे मातेचं दूध असते त्याच्यामुळे बाळाला रोगापासून संरक्षण होत आहे हा मुख्य मुद्दा आहे. त्यासाठी आईचं दूध अमृत समान आहे म्हणून स्तनपान वीक हा पाळला जातो.
0: याच्या व्यतिरिक्त स्तनपान केल्यानं आणखीन कोणकोणत्या गोष्टी होऊ शकतात, म्हणजे काय इतकं महत्वाचं आहे स्तनपान करणं?
1: बाळाचं पोट भरणं किंवा बाळाच्या अंगामध्ये प्रतिकार शक्ती येणं. नंतर स्तनपानाचे इतके फायदे आहेत की स्तनाचे दूध बाळासाठी आवश्यक पोषण प्रदान करते. तसंच यामध्ये योग्य प्रमाणात पोषक द्रव्ये असतात आणि ती बाळाला सहजपणे पचवली जातात बाळाकडनं. नंतर आवश्यक पौष्टिक द्रव्ये स्तनपानाने मिळतात. त्याशिवाय स्तनपानामुळे बाळामध्ये रोग प्रतिबंधक शक्ती निर्माण होते. अनेक व्याधीवर स्तनपान हा रामबाण उपाय आहे. अतिसार म्हणजे हगवण लागणे किंवा संडा सोडणे जास्त, न्युमोनिया छाती भरणे किंवा फुफ्फुसामध्ये पाणी होणं, दमा होणं, सर्दी खोकला आणि कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी होणं आणि कान गळणे वगैरे ह्यापासून सुद्धा बाळाचं स्तनपानामुळे रक्षण होतं. ही मुख्य फायदे आहेत. स्तनपानामुळे माता आणि बाळ यांच्यात भावनिक नातं एक निर्माण होतं. बाळाला एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे भावनाचं मानसिक धैर्य वाढतं किंवा बळ म्हणा तुम्ही, मानसिक बळ तर ते जास्त वाढतं. मातेचं दूध बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी फार उपयुक्त आहे. स्तनपान केलेल्या मुलांची बुद्धिमत्ता अधिक असल्याचं आढळून आलंय संशोधनामध्ये. जो जे मूल जास्त आणि चांगलं स्तनपान करतं आणि जे सदृढ आहे तर त्याची बुद्धिमत्ता वाढलेली दिसून आली आहे. तसंच स्तनपान केलेल्या बाळाला पुढील काळात लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याची शक्यता फार कमी असते. तो पण आहे, जर तुम्हाला मधुमेह पुढे होणार नसेल, होणार नाही, आणखीन लठ्ठपणा पण येणार नाही, तर बाळाने व्यवस्थित नक्की स्तनपान केलेलं आहे म्हणून त्याच्या यंग एजमध्ये त्याला हा त्रास होणार नाही ह्याची खात्री आहे. म्हणजे काही वेळा जन्मलेलं बाळ लगेच दगावण्याची शक्यता असते, पण स्तनपान केलेलं बाळ अचानक दगावण्याची शक्यता फार कमी असते. म्हणजे जे बाळ स्तनपान करतं त्याचं बालमृत्यू प्रमाण कमी आहे. म्हणजे हे किती नैसर्गिक आहे बघा, आपोआपच हे होत जाते. आणि असे स्तनपानामुळे मातेला पण ह्याच्यामुळे फायदे. आता हे मुलांचे फायदे झाले, ह्याच्यातून मातेलाही फायदे होतात. तर मातेला काय फायदे होतात? स्तनपान करत असताना मातेच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन निर्माण होतं, एक हार्मोन रसायन असतं. हे हार्मोन मातेच्या गर्भाशयाचा आकार पूर्ववत करतं. आपण म्हणतो ना, मूठभर गर्भ गरोदरपणी फुटभर झालेला असतो, तो परत 45 दिवसात मूठभर झाला पाहिजे. तर स्तनपानामुळे प्रसूती वेळी किंवा प्रसूनंतर होणारा रक्तस्राव कमी होऊन गर्भाशय आवळून येण्यास मदत होते. म्हणून स्तनपान अतिशय मातेला फायदेकारक आहे, तिने दिलं पाहिजे. स्तनपानासाठी मातेला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही केव्हा पण. स्तनपानामुळे भेसळ किंवा संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता अजिबात नसते. तसंच स्तनपान केल्यामुळे दुधाची बाटली धुवून स्वच्छ करणे किंवा गाईचं आणि म्हशीचं दूध विकत घेणे आणि ते कुटुंबाला समाजाला एक बंधन असतं, तर त्याची काही गरज नाही आहे. आईकडे दूध तयारच असतं.
0: बरोबर.
1: त्यामुळे स्तनपानामुळे माता आणि बाळ यांच्यामध्ये जास्त जवळीक निर्माण होते. एक प्रकारची भावनिक जवळीक निर्माण होते. स्तनपान म्हणजे नैसर्गिक कुटुंब नियोजन आहे. जोपर्यंत स्त्री प्रसूतीनंतर आईने बाळाला 6 महिने योग्य पद्धतीने स्तनपान केलं आणि ह्या 6 महिने मातेला जरी त्याच्या तिच्या नवऱ्याबरोबर संबंध आला तरी गर्भधारणा होऊ शकत नाही स्तनपानामुळे. म्हणजे हे किती चांगलं आहे बघा. इतकं आपल्याकडे निसर्गाने करून ठेवलेलं आहे कुटुंब नियोजन ऑटोमॅटिकली ते होत आहे. असं स्तनपान केल्यामुळे स्तनाचा आकार किंवा सौंदर्य, हल्लीच्या मुलींची एक कल्पना असते की स्तनाचा आकार बिघडेल, सौंदर्याला बाधा पोहोचेल, अशी चुकीची कल्पना महिला वर्गात आहे. पण स्तनपान प्रसूतीनंतर वाढलेले वजन कमी करून प्रसूतीपूर्व असलेले वजन राखण्यास मदत करते. जसं जसं तुम्ही स्तनपान पाजवता तसं स्तनाचा आकार नंतर नॉर्मल व्हायला लागतो तुमचा 6 महिन्यानंतर. आणि परत वजन पण त्यांचं कमी होतं. म्हणजे आम्ही काय म्हणतो, आमच्या प्रसूती विभागामध्ये अँटीनेटल केअर म्हणजे प्रसूतीपूर्व जी आम्ही काळजी घेतो 7 ते 9 महिन्यात, तेव्हा पहिल्या वेळी ज्या गरोदर असतात त्या येतात त्या आम्ही सगळ्या स्त्रियांना सांगतो की 3 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत 8 ते 10 किलो वजन वाढलं पाहिजे. तर त्यांना भीती वाटते आपण स्थूल होऊ का लठ्ठ होईल का. पण त्याचं हे कारण आहे की जेव्हा तुम्ही स्तनपान प्रसूतीनंतर करायला लागाल तेव्हा आपोआपच वजन कमी होत आहे स्तनपानामुळे. मग ही एक चांगलं लक्षण आहे मातेमध्ये. तर आम्ही साधारण 7 ते 9 महिन्यामध्ये जेव्हा तपासणीला येतात तेव्हा स्तनांची काळजी कशी घ्यायची, स्तनाची पुढची बोंड किंवा निपल कसे खोबरेल तेल लावून स्वच्छ करायचे. काही काही वेळा काय होतं, पहिलट करणीला 3रा दिवशी खूप दूध येतं आणि ते कपडे वगैरे फार घट्ट घालतात किंवा गरोदरपणी स्तनाची काळजी घेत नाहीत, स्वच्छता राखत नाहीत, काळजी घेत नाहीत, त्यामुळे ते निपल इंटरॅक्ट होतात म्हणजे आत गेलेले असतात किंवा चपटे म्हणा की मराठी भाषेमध्ये झाल्यामुळे बाळाला ते नीट ओढता येत नाही. दूध तरी भरपूर असते पण बाळ पिऊ शकत नाही. ही अडचण आता पुष्कळशी कमी झालेली आहे कारण आम्ही प्रसूतीपूर्वच स्त्रियांना ह्याची कल्पना देतो आणि स्वच्छता राखायला सांगतो आणि स्तनाचं जे बोंड आहे किंवा निपल आहे ते क्लीन करायची त्यांना आम्ही सूचना देत असतो बरोबरपणे. आणि त्यामुळे प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करून प्रसूतीपूर्वी असलेले वजन आहे ते राखायलाही मदत होते आईला. तसंच यशस्वी स्तनपानाला प्रोत्साहन देण्याचे कोणते मार्ग आहेत, तर आपण यशस्वी स्तनपानाला स्तनपानासाठी आईला माहिती देऊन तिला मानसिकरित्या तयार केलं पाहिजे. समुपदेश, तिला समुपदेश करून कशासाठी आणि ते कसं येतंय, आपल्या मेंदूमध्ये एक पिच्युएटरी म्हणून ग्लँड आहे आणि तिथून संवेदना येते की मी आता बाळाला पाजवलं पाहिजे, मी आता बाळाला पाजवलं पाहिजे, माझे स्तन भरलेत बाळाला, अशी ती उत्सुकता मातेमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ती होते ऑटोमॅटिकली. तर ते मुख्य आहे, आईला माहिती देऊन मानसिकरित्या त्याला तयार करावं. तसंच प्रसूतीनंतर बाळाला ताबडतोब स्तनावर ठेवावं. 15 मिनिटं अर्ध्या तासात आम्ही बाळाला स्तनाला लावतो.
0: मग तेच मी पुढे विचारणार होते की जे पहिलं दूध असतं जे या वेळेच्या पूर्वी द्यायला पाहिजे डिलिव्हर नंतर लगेचच आपण दिलं पाहिजे असं म्हणतो, त्याचं इतकं का महत्व आहे? म्हणजे मला वाटतं त्याला कोलेस्ट्रॉल असं काही म्हणतात.
1: स्तनपान कधी सुरू करावं, प्रसूतीनंतर लगेच बाळाला आईच्या पोटावर ठेवलं पाहिजे ज्यामुळे दोघात आपुलकी निर्माण होते व स्तनपानाला प्रोत्साहन मिळतं.
0: बरोबर.
1: मग बाळ जन्मल्यानंतर स्तनपानाची प्रक्रिया अर्ध्या तासातच सुरू करावी असं आम्ही सगळ्यांना सांगतो आणि ते करतो पण आम्ही. मग त्यांनी काय होतं तर कोलोस्ट्रॅम म्हणून असतं, पहिले 2-3 दिवस दूध येत नाही, तर चिकाचं दूध जे आपण म्हणतो पिवळं सारखं घट्ट आणि ते फार येत नाही, 4-5 थेंब असंच येते एवढं दर 2-3 तासांनी वगैरे. तर प्रसूतीनंतर पहिल्या 3 दिवसात पातळ आणि सोनेरी पिवळे दूध स्रावित होतं त्याला कोलोस्ट्रॅम म्हणतात. हे कमी प्रमाणात सुमारे 10 ते 40 मिलीग्रॅम, मी म्हटलं की 4-5 थेंब म्हणजे तेवढंच येते स्रवित होतं. आणि त्यात प्रोटीन, खनिज द्रव्य, अजीवनसत्व आणि रोग प्रतिबंधक द्रव्य असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, बाळाला सगळी सत्व मिळून त्याच्यामध्ये रोग प्रतिबंधक शक्ती वाढते. म्हणून लवकरात लवकर अर्ध्या तासात दूध द्यायचं महत्व आहे बाळाला आणि त्या क्लोरोस्ट्रामचा असा उपयोग होतो म्हणून ते द्यावं.
0: बर, म्हणजे सुरुवातीला लगेचच डिलिव्हरी आपली झाल्यानंतर हे दूध जे येतं ते अतिशय गुणकारी असतं मुलांसाठी.
1: मुलांसाठी आधुनिक आपल्या शहरांमध्ये म्हणजे देशांमध्ये अमेरिका, लंडन वगैरे तिकडे तिथे तरी स्त्रीला सांगून ठेवतातच पण बाळ जन्मल्याबरोबर त्याला छातीवर आईच्या सोडून टाकतात. तर बाळ शोधत शोधत जाऊन ते स्तन पकडतं आणि आपल्या पण दूध प्यायला लागतंय. इतके सुद्धा आम्ही असे त्याचे फिल्म बघितलेले आहेत, केलेले प्रात्यक्षिक बघितलेले आहेत आणि ते करवलेले आहेत. म्हणजे इतकी संवेदना बाळामध्ये आणि आईमध्ये असते नाळ कापल्याबरोबर बाळाला जर आईच्या छातीवर ठेवलं तर बाळ आपण शोधून ते स्तन प्यायला लागतं, स्तन तोंडात धरायला लागतं.
0: बरोबर. बऱ्याचदा आपण अशाही केसेस ऐकलेले आहेत मॅडम की एखाद्या वेळेस बायचान्स आईला दूध कमी असतं आणि मग त्यावेळी आपल्याला वरचं दूध द्यावं लागतं, मग ते गायीचं असेल किंवा शेळीचं असं सुरुवात करावी असं एक म्हटलं जातं. तर हे सगळी जी वेगवेगळी दूध आहेत म्हणजे गायीचं शेळीचं म्हणा किंवा फॉर्म्युला केलेलं दूध, हे दूध आणि आईचं दूध याच्यामध्ये काय फरक आहे?
1: पुष्कळ फरक आहे. मातेचं दूध, गायीचं दूध आणि फॉर्म्युला दूध यामध्ये बरंच फरक आहे. बघ, रोग निवारक शक्ती असते ती मातेच्या दुधात आहे, गायीच्या दुधात नाही, फॉर्म्युल्यात नाही. बाळाला परिपूर्ण आहार आईच्या दुधात आहे, तो गायीच्या दुधात नाही, ह्याच्यात नाही, फॉर्म्युलामध्ये नाही. पाण्याचे प्रमाण योग्य प्रमाण आईच्या दुधात आहे, मिसळलेलं असते, ते त्यांच्यात नसतंय त्यांना दोन्ही ह्याच्यामध्ये. प्रोटीनचं प्रमाण आईच्या दुधात असतंय, त्यामुळे योग्य प्रमाणात असते आणि बाळ ते पचवू शकतो. एकोसिनचं प्रमाण म्हणतात त्याला, प्रोटीन म्हणजे, आणि ते निसर्गत आईच्या दुधात असतं. तुम्हाला सांगताय 7 ते 9 महिने जो आई आहार घेत असते त्याच्यामध्ये त्या आहारातलं सगळं सत्व त्या दुधात आलेलं असतं त्याच्यामध्ये, निर्मितीमध्ये. स्तन्य निर्मिती म्हणतात, स्तन्य म्हणजे दूध निर्माण होणे आणि स्तन पाजवणे म्हणजे बाळाने पिणे. स्तनामध्ये दूध निर्माण होणे त्याला स्तन्य निर्मिती म्हणतात. तर ती निर्मिती झाली की आपण दूध व्यवस्थित पाजवू शकतो बाळाला. तर योग्य प्रमाणात असतं. चरबीचे महत्वाचे घटक असणारे लिनोलिक आणि किनोक्लिनिक आम्ली ही सुद्धा आईच्या दुधामध्ये असतात आणि ती तुम्हाला गायी किंवा म्हशीच्या दुधात किंवा फॉर्म्युलामध्ये मिळू शकत नाही. त्यामुळे तसंच मातेच्या दुधात असणारं लायपेज पचनाला मदत करतं. काय होतं, मातेचं दूध जसं बाळ घ्यायला लागलं ना, सत्कारायला लागलं की लाळ निर्माण होते तोंडात आणि त्या लाळेबरोबर ते दूध मिसळून पचायला इतकं हलकं होतं बाळाला की सहजपणे ते पचून जातं, त्याचा काहीही दुष्परिणाम होत नाही. तर ही किती महत्वाची गोष्ट आहे,
0: होय ना. आणि नैसर्गिकरित्या हे सगळं जे सत्व आहे, जीवनसत्व वगैरे आहे, ते आईच्या दुधामध्ये
1: लायपेज मिळतं. आणि तसं स्वच्छता पण राखली जाते कारण आईचं अंग गरम असतं. दरवेळी स्तनपान देताना आई स्तन पुसून छान बाळाला देते आणि त्यामुळे बाळाला स्वच्छता राखण्याची गरज नाही. त्याच्यावर काय माशी बसली, चिकट झालं, फार वेळ झाला असं काहीच प्रकार होत नाही. म्हणजे जंतूंचा प्रादुर्भाव व्हायची काही शक्यताच नसते.
0: बरोबर.
1: त्यामुळे इतके फायदे आहेत आईचं किंवा गायीचं दूध किंवा फॉर्म्युला दूध ह्याच्यामध्ये, एवढा असा फरक आहे.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 6 महिने तरी किमान आईचं दूध हे पाजलंच पाहिजे कंपल्सरी. दूध पाजल्यानंतर ढेकर काढणं हे एक अतिशय महत्वाची गोष्ट मानली जाते, तर काय कारण आहे याच्यापाठी?
2: आता काय असतं, स्त्री कुठल्या पद्धतीने बाळाला दूध पाजवते म्हणजे तिची बसण्याची पद्धत कशी आहे, काय असतं, स्तनाचा जो काळा भाग आहे पूर्ण तो पूर्ण बाळाच्या तोंडात गेला पाहिजे आणि तो तोंडात जाऊन खालचा ओठ वर आला पाहिजे आणि वरच्या ओठांनी बाळाने निपल ओढलं पाहिजे. म्हणजे याला आम्ही काय म्हणतो, चांगली संलग्नता. स्तन आणि बाळाचं तोंड मुख ह्याच्यातली चांगली संलग्नता असते आणि त्यांनी काय होतं, बाळ दूध पिताना हवा गिळतं, त्यामुळे पोटात आवाज होतात, त्यामुळे बाळाला पोटात वेदना होतात आणि रडणं अशा समस्या उद्भवतात. ढेकर आल्यामुळे काय होतं, पोटातील हवा बाहेर जाते.
1: बरोबर.
2: स्तन जसं तोंड खालचा ओठ लावून वरचा ओठ उघडा ठेवून ओढण्याची जी बाळ क्रिया करतं त्याच्यात हवा आत गेलेली असते आणि ती ढेकर घेतल्यामुळे ती बाहेर जाते, त्यामुळे बाळाला बाकीचा त्रास होऊ शकत नाही. आणि ही ढेकर घेण्यासाठी बाळाला खांद्यावर झोपवून एका हाताने पार्श्वभाग धरून दुसऱ्या हाताने पाठ थोपावी, त्यामुळे बाळाच्या पोटातील हवा बाहेर येऊन जाते. आणि काही वेळा वाऱ्यासोबत बाळाने प्यालेले दूध अत्यल्प प्रमाणात सुद्धा बाहेर येऊ शकतं. म्हणजे एक गडबडीने एक एकदा बाळ पितं दूध आणि आईच्या स्तनातही भरपूर दूध असतं, मग ते दूध ओढून ओढून प्याल्यामुळे एखादे जास्त असलं तर ढेकरे बरोबर थोडस बाहेर येऊ शकतं, तर घाबरण्याचं काही कारण नाही. त्यामुळे बाळाला ढेकर देण्यासाठी कसं धरायचं आणि कसं घ्यायचं बाळाला हे पण आईला दाखवलं पाहिजे प्रसूतीनंतर, त्यामुळे बाकीचे त्रास सगळे वाचतील.
1: म्हणजे ढेकर दिल्यामुळे बाळाला जो नंतर होणारा त्रास
2: आहे तो सगळा
1: तो कमी
2: होऊ शकतो.
1: बऱ्याचदा असंही होतं की म्हणजे दूध जास्त साठतं आणि मग बाळही पित नाही वरचेवर आणि मग अशा वेळी स्तन दुखण्याची जी प्रक्रिया आहे ती होत असते, मग याच्यापाठी मग आणखीन दुसरी काही कारणं असू शकतात का?
2: हो, काय म्हणजे साधारण तिसऱ्या दिवशी आईला भरपूर दूध येतं. एखादी आई खूपच सदृढ असते तर तिला जास्त दूध येतं, तर तिने काय करावं, वेळेवर बाळाला एकतर पाजवायलाच पाहिजे, पहिले 3 महिने दर 2 तासाला 2 ते 2.5 तासाला आणि दोन्ही बाजूला 10-10 मिनिटं तरी पाजवावं. एकदा बाळाचं पूर्ण पोट भरलं, ढेकर आली आणि बाळ दूध पिऊन झोपलं आणि तरीही आईचं दूध गळत आहे, तर चांगलं उकळलेलं एक ग्लास किंवा भांडं घ्यावं आणि त्यात दूध पिळून काढावं. आणि हे दूध तुम्ही जे प्रीमॅच्युअर बेबी आहेत म्हणजे कमी दिवसाची बाळं आहेत ज्यांच्या आईला खूप मोठा आजार आहे की आई दूध पाजू शकत नाही किंवा सिझरीन झालेलं आहे तिला कमी पडते दूध, अशा बाळांना दूध द्यायला हरकत नाही. तर आपल्याकडे केली मध्ये आम्ही बँक काढलेली आहे दुग्ध जमा करायची, तर तिथे जाऊन तुम्ही जमा करू शकता जास्त आलेलं. पण वेळेवर दर 2-3 तासांनी बाळाला पाजवणं हे जास्त महत्वाचं आहे आणि जास्त साठलेलं दूध पिळून काढल्यामुळे स्तनाचे विकार कुठले होऊ शकणार नाही, तर ही काळजी घेतली पाहिजे.
1: मग दर 2 तासांनी बाळाला पाजलंच पाहिजे की फक्त रडल्यानंतर?
2: नाही, दर 2-2.5 तासांनी पाजवावं शक्यतो. जर बाळ झोपलंय, ढेकर आली, रडलं नाही पण तर मग ते पिळून काढून ठेवायचं दूध. बरं, काढून ठेवलेलं दूधही तुम्ही उकळलेल्या ग्लासमध्ये किंवा भांड्यात काढून झाकून ठेवलं तर ते 6 तास प्रमाणेपर्यंत तुम्ही ते दूध बाळाला चमच्याने किंवा पॅलेडीनी बोंडल्यानी घालू शकता उठल्यावर बाळ रडायला लागल्यावर, तर ते पण तुम्ही 6 तासापर्यंत वापरू शकता. हे दोन्हीही करता येते अशा दृष्टीने. आणि साधारण एक 8-15 दिवस महिना गेला की आईला समजतंय बाळाची भूक केवढी आहे, किती पिऊन किती केव्हा झोपतंय केव्हा मागतंय दूध. पहिले 3 महिने तरी डिमांड फूड, रात्री सुद्धा 2-3 वेळा उठतंय बाळ, पण 3 महिन्यानंतर हळूहळू सवय लावली, रात्री 11-11:30 शेवटचं दोन्ही बाजूकडचं दूध व्यवस्थित दिलं आणि आई पण झोपली बाळ पण झोपलं की पहाटे एकदम 5 वाजता वगैरे 6 ला परत फीड केलं तरी चालतंय, पण 3 महिन्यानंतर मग वेळा सगळ्या जमवून करून घ्या.
1: आणि मग बाळाचं पोट भरलंय हे आपण कसं समजून घ्यावं?
2: मग बाळ एकतर समाधानी असतंय, रडत नाही, प्यायल्यावर ढेकर देते, ढेकर देते आणि झोपतय छान, किरकिर करत नाही. आणि थोडक्यात म्हणजे 3 आठवड्यांनी 4 आठवड्यांनी तुम्ही वजन करून बघितलं तर बाळाचं वजन वाढलेलं दिसतंय.
1: अच्छा,
2: तर ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे आपल्याला कळते व्यवस्थित दूध पिणारं, व्यवस्थित झोपणारं आणि दूध स्तनपान करणारी आई असली व्यवस्थित तर बाळ खूप समाधानी असते, रडत नाही जास्त, किरकिर करत नाही आणि परत आजारही कुठला होत नाही. ह्या सगळ्या लक्षणांवर आपण ओळखू शकतो.
1: अच्छा, असं म्हणजे आजारपणांवरून आठवलं की जर आई एक आजारी असेल तर तिनं म्हणजे स्तनपान करावं की नको?
2: शक्यतो आम्ही 90% साधारण सामान्य आजारात बाळाला दूध द्यायला सांगतो. पण अगदीच जर HIV सारखा आजार असला किंवा आईचं सिझरीन झालंय, कॅन्सरचं वगैरे मोठं ऑपरेशन झालंय, किंवा आईची मानसिक स्थिती बरी नाही आहे, तिला मेंदूचा आजार आहे काय आहे, तशावेळी ती पाजवू शकत नाही, अशा वेळी देणं जरा कठीण असतंय. पण जर त्यांचे अटेंडर असले, त्यांनी काढलं दूध, असं काढून पिळून मातेचं दूध दिलं तर ते बाळाला मिळू शकतं, शक्यतो. नाही झालं तर मग हे जे दुधाची जी आमची आम्ही साठवून ठेवलेली बँकेतून ते दूध बाळाला घेऊन गेलं मिल्क बँक मध्ये तर ते बाळाला दूध देऊ शकतात त्याच्यात, असं म्हणजे बाळ काही उपाशी राहू शकत नाही.
1: म्हणजे जर किरकोळ काहीतरी सर्दी ताप वगैरे असेल तर त्याच्यामध्ये
2: आणि ह्याच्याबरोबर खूप जणांचं आता सिझेरियन होतंय ना, सिझेरियन झाल्यावर पण खूप आता आजी आई वगैरे घरात असतात, त्या डॉक्टरना न सांगता वरचं दूध घालतात, साखर पाणी घालतात, मध घालतात, ते अत्यंत चुकीचं आहे, अजिबात घालायचं नाही. तर त्यांनी आई जरी झोपलेली असली ती उठली नाही तरी त्यांच्याकडे जो सहाय्यक कोण आहे थांबलेला आहे, नर्स म्हणा किंवा त्यांच्या घरातली बाई म्हणा, कोणी अटेंडर म्हणा, तर तिने बाळाच्या आईच्या छातीला बाळाला लावलं पाहिजे आणि बाळ सक करून दूध देण्याची प्रक्रिया थांबवायची नाही. सिझेरियन जरी झाले तरी मातेला स्तनपान करण्यासाठी मानसिक स्थिरता आणि प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. मातेला अगदी आरामात स्तनपान करायला लावून बाळाला धरण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. प्रसूतीनंतर मातेने 1 किंवा 2 दिवस झोपून स्तनपान बाळाला करायला लावावे जर सिझेरियन झालेलं असेल तर. सिझेरियन शेक्तन केलेली माता जर खूप आजारी पडली तर त्यावेळी चमचा, वाटी किंवा बोंडलं पॅलेडीने बाळाला दूध पाजवावं, आईचंच दूध काढून.
1: मग काही औषधं जर आईला चालू असतील तर त्या औषधांचा परिणाम स्तनपणातून त्या बाळाला होऊ शकतो का?
2: हो, काय असतं, आई घेत असलेल्या औषधाचा परिणाम प्रत्येक बाळाच्या वयोमानानुसार वेगवेगळा असतो.
1: बर,
2: केवढं बाळ आहे ते. वेळेपूर्वी प्रसूती झालेल्या बाळापेक्षा अवधीपूर्ण होऊन प्रसूती झालेल्या बाळामध्ये औषधांची चयापचय क्रिया होते, कारण नवजात बाळाला सुरक्षित औषध देणं ही महत्वाची बाब आहे. असं बघायला गेलं तर दीर्घकाळ परिणाम करणारी आणि शरीरात अधिक काळ राहणारी औषधं बाळाला शक्यतो देऊ नव्हे दीर्घकाळ. पण बाळाचा आहार आणि झोप याचं निरीक्षण केलं पाहिजे, बाळाला अत्यंत सुरक्षित अशी औषधी दिली पाहिजेत आणि स्तनपान करणाऱ्या माताला खालील औषध द्यायची टाळावी. म्हणजे ते डॉक्टर सांगतातच कुठली अगदी स्ट्रॉंग औषधं आहेत ती शक्यतो स्तनपान करणाऱ्या स्त्रीला आम्ही देत नाही. तर ती कुठली, तर क्लोरॅम्फेनिकॉल म्हणजे हे औषध माताच्या अस्थिमज्जा तयार होणाऱ्या रक्तकणांचं प्रमाण कमी करतं म्हणून द्यायचं नाही. अपस्मार म्हणजे फिट्स येत असतात ना आईला, जर फिट्स येत असतील तर फिनोबार्बिंटन औषध देतात झोपेचं, तर ते देत असलं तर बाळाला जास्त झोप येते म्हणून दूध जरा बाळाचं देताना आपण काढून द्यावं किंवा देऊ नव्हे. मग झोप येणारी औषधं बाळाला आळशी किंवा निष्क्रिय करण्याची शक्यता असते म्हणून देऊ नव्हे आईला औषधं ती. शौचाला घट्ट होत असताना दिलेली औषधं त्यामुळे बाळाला संडास जास्त होऊ शकतो म्हणून आईने आहारात न जास्त वाढवावं, पालेभाजी खावी, फळं खावीत, सूप घ्यावं भाज्यांचं, खिरी खाव्यात, गरम पाणी भरपूर प्यावं, त्यांनी म्हणजे मलबद्ध क्रिया होणार नाही, शौचाला साफ व्हायला लागेल म्हणजे बाळाचाही त्याच्यावर परिणाम होणार नाही. अँटीबायोटिक्सनी पण बाळाला अतिसार होऊ शकतो किंवा आगवण लागू शकते म्हणून शक्यतो देऊ नव्हे आम्ही देतच नाही. अगदी फारच आईची परिस्थिती अगदी गंभीर असती तर द्यावं लागतं, नाही तर काय द्यायची गरज नाही.
1: अच्छा,
2: अँटी कॅन्सर, अँटी थायरॉइड औषध, रक्त पातळ होण्यासाठी देणारी औषधं आणि निराश्य कमी करणारी औषधं मातेला शक्यतो देऊ नव्हेत. तापाचं औषध, मधुमेहाचं आणि रक्तदाबाचं ही देऊ शकतो, याचे परिणाम कमी असतात.
1: अच्छा, मग जसं आता एवढ्या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर माहिती सांगितली, तसंच स्तनपान करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांनी आपल्या आहाराची काळजी कशी घ्यावी या दरम्यान?
2: हो, ते पण फार महत्वाचं आहे, आहाराची काळजी घेणं. पूरक आहार आईने घेतला पाहिजे. तर पूरक आहार 6 महिने अगोदर द्यावा लागायची कारण आहेत. कशी तर नोकरी करणाऱ्या माता आवश्यक तेवढं दूध, म्हणजे आईने मग मुद्दे लक्षात ठेवायचे कुठले, तर उकडलेलं अंड खाल्लं पाहिजे, ब्रेकफास्ट चांगला 7व्या महिन्यापासूनच घेतलं पाहिजे, म्हणजे पुढे मग दुग्ध निर्मिती चांगली होते.
1: गरोदरपणातच
2: आईने आहार घेतला पाहिजे. आणि बाळण झाल्यावर जेव्हा आई अर्ध्या तासात बाळाला दूध पाजवते, तर माझ्या मते पहिले 3 महिने आपण 2 तासांनी एकदा देतो, तर आईला थकवा वाटू नव्हे म्हणून तिने एकदा बाळाला दूध पाजवल्यावर एखादा ग्लास भर किंवा कप भर पातळ आहार घ्यावा आईला, म्हणजे आईचा घशाला कोरड पडत नाही किंवा बाळ दूध प्यायल्यामुळे तिला थकवा येत नाही आणि दुग्ध निर्मितीला पण त्याची मदत होते.
1: बरोबर.
2: तर आईने शक्यतो 3 ते 6 महिने बाळाला अंगावर जोपर्यंत दूध पाजवते तोपर्यंत पातळ आहाराचा किंवा दुधाचे पदार्थ जास्त घ्यावे. ते घेतल्यामुळे दूध कमी पडणार नाही, बाळाचंही पोट भरेल आणि आईलाही अशक्तपणा वाटणार. ही काळजी घेतली.
1: म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो ना की डिलिव्हरी झाल्यानंतर हे पदार्थ खाऊ नयेत किंवा भाकरी वगैरे असेल तर ते कठीण खाऊ नये, बाळाला रुततं असं वगैरे.
2: शक्यतो जर नॉर्मल डिलिव्हरी झालेली असली ना तर आईने सगळा आहार घ्यावा, म्हणजे फार मसालेदार तिखट आणि तेलकट जास्त खाऊ नव्हे 1-3-4 महिने. म्हणजे त्यांनी काय होतं, घशात यायचं किंवा ऍसिडिटी ज्याला आपण आम्ल पित्त म्हणतो ते व्हायला नको म्हणून, किंवा गॅसिस होऊ नव्हेत किंवा मग अतिसार होऊ नव्हे यासाठी. पण गरम ताजा सगळा नेहमीचा आहार आईने बाळंतीण झालेल्या 3ऱ्या दिवसापासून घ्यायला काही हरकत नाही, सगळा घ्यावा पण गरम गरम आणि ताजा आहार. आणि त्याच्यात जास्त करून दुग्ध पदार्थ आणि पातळ आहार जास्त असावा, त्यांनी पौष्टिक आहार असावा की ज्याने दूधही बाळाला मिळेल आणि आईलाही अशक्तपणा येणार नाही, याची काळजी घ्यावी.
1: आणखीन एक गोष्ट म्हणजे स्तनपान करत असताना आईनं स्वच्छतेला घेऊन काय नेमकी काळजी घेतली पाहिजे?
2: स्वच्छतेचं फार महत्व आहे आपल्याकडे, कारण बऱ्याच जणी खेड्यातून येतात जी स्वतःचं आरोग्य किंवा का आंघोळीच्या वेळी वगैरे स्वच्छ करणं हे वगैरे घेत नसतात, तर त्यासाठी प्रसूती झाल्यावर सुद्धा रोज आंघोळ करणं गरजेचं आहे. दरवेळी स्तनपान पाजवताना साधारण एक थर्मास किंवा कोमट पाण्याचं भांडक जवळ ठेवावं, पांढरा स्वच्छ कपडा घेऊन त्यांनी स्तन पुसावं आणि मग बाळाला दूध द्यावं, म्हणजे बाळालाही कुठल्या रोगजंतूचं हे होणार नाही आणि स्वच्छताही मेंटेन केली जाईल. तसंच बाळाचं दूध पिऊन झाल्यावर बाळाचं तोंडही मऊ कपड्याने पुसावं दरवेळेला आणि कुशीवर बाळाला झोपावं, पाठीवरून हात फिरवावा, म्हणजे बाळ ढेकर देते आणि कुशीवर झोपल्यामुळे त्याला उलटी बिलटी व्हायची शक्यता नसते.
1: अच्छा.
2: ह्या दृष्टीने अशी एवढी काळजी स्वच्छता घेतलीच पाहिजे. पर्सनल हायजीन फार महत्वाचं आहे. आंघोळ करणं, जे अवयव आपण कपड्यांनी झाकतो ते सगळे स्वच्छ ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे, कारण घामानी आणि कपड्याच्या वासानी काम करून हे करून शरीराची झीज झालेली असते आणि त्याच्यातून शरीराला एक प्रकारचा वास यायची शक्यता असते, दुर्गंध. तर तो आपण स्नान केल्यामुळे स्वच्छता राखल्यामुळे सुती स्वच्छ शक्यतो लाईट रंगाचे कपडे, पांढरा किंवा आकाशी किंवा लहान गुलाबी कलर अशा अशी वस्त्र वापरली की आईची स्वच्छता जास्त मेंटेन होते पांढऱ्या कपड्यांमुळे आणि सुती कपड्यांमुळे, तर ते करणं अत्यंत गरजेचं आहे.
1: नक्कीच. आज आपण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जो स्तनपान सप्ताह असतो त्यानिमित्त स्तनपानाचं महत्व आपण आपल्या श्रोत्यांना समजावत आहे आणि याविषयीची पूर्ण माहिती आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या श्रोत्यांना आणखीन काय मेसेज देऊ की स्तनपान हे किती महत्वाचं आहे?
2: मातेचं दूध उपलब्ध नसल्यास दुसरे कोणते पर्याय आहेत ते सांगते. फॉर्म्युला दूध, गायीचं दूध, मातेचं दूध उपलब्ध नसेल तर दुसऱ्या महिलेचं निर्जंतुकरण केलेलं मिल्क बँक मधलं दूध बाळाला पाजता येईल. आणि जर अगदी ते पण शक्य नसेल तर गायीचं दूध किंवा फॉर्म्युला दूध लहान मुलांच्या डॉक्टरांना विचारून त्यांचा सल्ला घेऊन त्याच्यात किती पाणी मिक्स करायचं, किती त्याचा फॉर्म्युला तो तयार करायचा की आपल्या बाळाला तो पचेल आणि सुखकारक होईल असा बघूनच द्यावा. आणि शक्यतो 99% देऊ नव्हे आईचं स्तनपानच द्यावं, हे जास्त महत्वाचं आहे. आणि 6 महिन्यापर्यंत निरंतर स्तनपान करावं जन्मल्याने.
1: नक्कीच. थँक्यू सो मच एवढ्या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल.
2: नमस्कार.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण स्तनपानाचं महत्व ऐकलं. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान स्तनपान सप्ताह आपण साजरा करतो आणि याविषयी हा विशेष कार्यक्रम आपण ऐकत होतो, ज्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत होत्या डॉक्टर अंजली जोशी, ज्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग आणि प्रसूती विभागात सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी आपण बोलत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
3: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free delivery, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
4: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater hall, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.

0: नमस्कार, तुम्ही एकदात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. 1 ते 7 ऑगस्ट हा आपण स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो आणि या दरम्यान स्तनपानाचं महत्व आपण याविषयी जागृती करतो. तर या विषयावरती अधिकची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर अंजली जोशी, ज्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग आणि प्रसूती विभागात सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार.
0: स्तनपान सप्ताहाबद्दल आज आपण बोलणार आहोत. सर्वात आधी स्तनपान सप्ताह जो 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान आपण साजरा करतोय, त्याची यावर्षीची थीम आणि थोडीशी माहिती सांगून आपण पुढे जाऊया.
1: येस. स्तनपान हे फार महत्व आहे. आईचं दूध सगळ्यांना अमृत समान असतं. 6 महिने बाळाला केवळ स्तनपानच द्यावं. तर ह्या वर्षीची थीम अशी आहे की स्तनपानाला जास्त महत्व द्या आणि ते पुढे कायमचं चालू ठेवा. महत्व देऊन ही मुख्य थीम आहे की स्तनपानाला प्रत्येक महिलेने महत्व दिलं पाहिजे आणि ते पुढे कंटिन्युएशन केलं पाहिजे. त्याची ते विसरता कामा नये. त्यासाठी 6 महिन्यानंतर स्तनपानाबरोबर घन आहार पण द्यास प्रारंभ करावा. आणि जे मातेचं दूध असते त्याच्यामुळे बाळाला रोगापासून संरक्षण होत आहे हा मुख्य मुद्दा आहे. त्यासाठी आईचं दूध अमृत समान आहे म्हणून स्तनपान वीक हा पाळला जातो.
0: याच्या व्यतिरिक्त स्तनपान केल्यानं आणखीन कोणकोणत्या गोष्टी होऊ शकतात, म्हणजे काय इतकं महत्वाचं आहे स्तनपान करणं?
1: बाळाचं पोट भरणं किंवा बाळाच्या अंगामध्ये प्रतिकार शक्ती येणं. नंतर स्तनपानाचे इतके फायदे आहेत की स्तनाचे दूध बाळासाठी आवश्यक पोषण प्रदान करते. तसंच यामध्ये योग्य प्रमाणात पोषक द्रव्ये असतात आणि ती बाळाला सहजपणे पचवली जातात बाळाकडनं. नंतर आवश्यक पौष्टिक द्रव्ये स्तनपानाने मिळतात. त्याशिवाय स्तनपानामुळे बाळामध्ये रोग प्रतिबंधक शक्ती निर्माण होते. अनेक व्याधीवर स्तनपान हा रामबाण उपाय आहे. अतिसार म्हणजे हगवण लागणे किंवा संडास होणे जास्त, न्युमोनिया छाती भरणे किंवा फुफ्फुसामध्ये पाणी होणं, दमा होणं, सर्दी खोकला आणि कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी होणं आणि कान गळणे वगैरे ह्यापासून सुद्धा बाळाचं स्तनपानामुळे रक्षण होतं. ही मुख्य फायदे आहेत. स्तनपानामुळे माता आणि बाळ यांच्यात भावनिक नातं एक निर्माण होतं.

0: पुढे होणार नसेल, होणार नाही, आणखीन लठ्ठपणा पण येणार नाही. तर बाळाने व्यवस्थित नक्की स्तनपान केलेलं आहे म्हणून त्याच्या यंग एजमध्ये त्याला हा त्रास होणार नाही ह्याची खात्री आहे. म्हणजे काही वेळा जन्मलेलं बाळ लगेच दगावण्याची शक्यता असते, पण स्तनपान केलेलं बाळ अचानक दगावण्याची शक्यता फार कमी असते. म्हणजे जे बाळ स्तनपान करतं त्याचं बालमृत्यू प्रमाण कमी आहे. म्हणजे हे किती नैसर्गिक आहे बघा, आपोआपच हे होत जाते. आणि असे स्तनपानामुळे मातेला पण ह्याच्यामुळे फायदे आहेत. हे मुलांचे फायदे झाले, ह्याच्यातून मातेलाही फायदे होतात. तर मातेला काय फायदे होतात? स्तनपान करत असताना मातेच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन निर्माण होतं, एक हार्मोन रसायन असतं. हे हार्मोन मातेच्या गर्भाशयाचा आकार पूर्ववत करतं. आपण म्हणतो ना, मूठभर गर्भ गरोदरपणी फूटभर झालेला असतो, तो परत 45 दिवसात मूठभर झाला पाहिजे. तर स्तनपानामुळे प्रसूती वेळी किंवा प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव कमी होऊन गर्भाशय आवळून येण्यास मदत होते. म्हणून स्तनपान अतिशय मातेला फायदेकारक आहे, तिने दिलं पाहिजे. स्तनपानासाठी मातेला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही केव्हा पण. स्तनपानामुळे भेसळ किंवा संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता अजिबात नसते. तसंच स्तनपान केल्यामुळे दुधाची बाटली धुवून स्वच्छ करणे किंवा गाईचं आणि म्हशीचं दूध विकत घेणे आणि ते कुटुंबाला समाजाला एक बंधन असतं, तर त्याची काही गरज नाही आहे. आईकडे दूध तयारच असतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे स्तनपानामुळे माता आणि बाळ यांच्यामध्ये जास्त जवळीक निर्माण होते, एक प्रकारची भावनिक जवळीक निर्माण होते. स्तनपान म्हणजे नैसर्गिक कुटुंब नियोजन आहे. जोपर्यंत स्त्री प्रसूतीनंतर आईने बाळाला 6 महिने योग्य पद्धतीने स्तनपान केलं आणि ह्या 6 महिने मातेला जरी त्याच्या तिच्या नवऱ्याबरोबर संबंधाला तरी गर्भधारणा होऊ शकत नाही स्तनपानामुळे. म्हणजे
1: हे
0: किती चांगलं आहे बघा, इतकं आपल्याकडे निसर्गाने करून ठेवलेलं आहे कुटुंब नियोजन, ऑटोमॅटिकली ते होत आहे. असं स्तनपान केल्यामुळे स्तनाचा आकार किंवा सौंदर्य, हल्लीच्या मुलींची एक कल्पना असते की स्तनाचा आकार बिघडेल, सौंदर्याला बाधा पोहोचेल, अशी चुकीची कल्पना महिला वर्गात आहे. पण स्तनपान प्रसूतीनंतर वाढलेले वजन कमी करून प्रसूतीपूर्व असलेले वजन राखण्यास मदत करते. जसं जसं तुम्ही स्तनपान पाजवता तसं स्तनाचा आकार नंतर नॉर्मल व्हायला लागतो तुमचा 6 महिन्यानंतर. आणि परत वजन पण त्यांचं कमी होतं. म्हणजे आम्ही काय म्हणतो, आमच्या प्रसूती विभागामध्ये अँटीनेटल केअर म्हणजे प्रसूतीपूर्व जी आम्ही काळजी घेतो 7 ते 9 महिन्यात, तेव्हा पहिल्या वेळी ज्या गरोदर असतात त्या आम्ही सगळ्या स्त्रियांना सांगतो की 3 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत 8 ते 10 किलो वजन वाढलं पाहिजे. तर त्यांना भीती वाटते आपण स्थूल होऊ का, लठ्ठ होईल का. पण त्याचं हे कारण आहे की जेव्हा तुम्ही स्तनपान प्रसूतीनंतर करायला लागाल तेव्हा आपोआपच वजन कमी होत आहे स्तनपानामुळे. मग ही एक चांगलं लक्षण आहे मातेमध्ये. तर आम्ही साधारण 7 ते 9 महिन्यामध्ये जेव्हा तपासणीला येतात तेव्हा स्तनाची काळजी कशी घ्यायची, स्तनाची पुढची बोंड किंवा निपल कसे खोबरेल तेल लावून स्वच्छ करायचे. काही काही वेळा काय होतं, पहिलटकरणीला 3रा दिवशी खूप दूध येतं आणि ते कपडे वगैरे फार घट्ट घालतात किंवा गरोदरपणी स्तनाची काळजी घेत नाहीत, स्वच्छता राखत नाहीत, काळजी घेत नाहीत. त्यामुळे ते निपल इंटरॅक्ट होतात म्हणजे आत गेलेले असतात किंवा चपटे म्हणा की मराठी भाषेमध्ये, झाल्यामुळे बाळाला ते नीट ओढता येत नाही. दूध तरी भरपूर असते पण बाळ पिऊ शकत नाही. ही अडचण आता पुष्कळशी कमी झालेली आहे कारण आम्ही प्रसूतीपूर्वच स्त्रियांना ह्याची कल्पना देतो आणि स्वच्छता राखायला सांगतो आणि स्तनाचं जे बोंड आहे किंवा निपल आहे ते क्लीन करायची त्यांना आम्ही सूचना देत असतो
1: बरोबरपणे.
0: आणि त्यामुळे प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करून प्रसूतीपूर्वी असलेले वजन आहे ते राखायलाही मदत होते आईला. तसंच यशस्वी स्तनपानाला प्रोत्साहन देण्याचे कोणते मार्ग आहेत, तर आपण यशस्वी स्तनपानाला स्तनपानासाठी आईला माहिती देऊन तिला मानसिकरित्या तयार केलं पाहिजे. समुपदेश, तिला समुपदेश करून कशासाठी आणि ते कसं येतंय, आपल्या मेंदूमध्ये एक पिच्युएटरी म्हणून ग्लँड आहे आणि तिथून संवेदना येते की मी आता बाळाला पाजवलं पाहिजे, मी आता बाळाला पाजवलं पाहिजे, माझे स्तन भरलेत बाळाला, अशी ती उत्सुकता मातेमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ती होते ऑटोमॅटिकली. तर ते मुख्य आहे, आईला माहिती देऊन मानसिकरित्या त्याला तयार करावं. तसंच प्रसूतीनंतर बाळाला ताबडतोब स्तनावर ठेवावं, 15 मिनिटं अर्ध्या तासात आम्ही बाळाला स्तनाला लावतो. लावतो।
1: मग तेच मी पुढे विचारणार होते की जे पहिलं दूध असतं जे या वेळेच्या पूर्वी द्यायला पाहिजे डिलिव्हर नंतर लगेचच आपण दिलं पाहिजे असं म्हणतो, त्याचं इतकं का महत्व आहे? म्हणजे मला वाटतं त्याला कोलेस्ट्रॉल असं काही म्हणतात।
0: स्तनपान कधी सुरू करावं? प्रसूतीनंतर लगेच बाळाला आईच्या पोटावर ठेवलं पाहिजे, ज्यामुळे दोघात आपुलकी

0: निर्माण होते व स्तनपानाला प्रोत्साहन मिळतं.
1: बरोबर.
0: मग बाळ जन्मल्यानंतर स्तनपानाची प्रक्रिया अर्ध्या तासातच सुरू करावी असं आम्ही सगळ्यांना सांगतो आणि ते करतो पण आम्ही. मग त्यांनी काय होतं तर कोलोस्ट्रॅम म्हणून असतं, पहिले दोन तीन दिवस दूध येत नाही, तर चिकाचं दूध जे आपण म्हणतो पिवळं सारखं घट्ट आणि ते फार येत नाही, चार पाच थेंब असंच येते एवढं दर दोन तीन तासांनी वगैरे. तर प्रसूतीनंतर पहिल्या तीन दिवसात पातळ आणि सोनेरी पिवळे दूध स्रावित होतं, त्याला कोलोस्ट्रॅम म्हणतात. हे कमी प्रमाणात सुमारे 10 ते 40 मिलीग्रॅम, मी म्हटलं की 4-5 थेंब म्हणजे तेवढंच येते स्रवित होतं. आणि त्यात प्रोटीन, खनिज द्रव्य, अ जीवनसत्व आणि रोग प्रतिबंधक द्रव्य असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, बाळाला सगळी सत्व मिळून त्याच्यामध्ये रोग प्रतिबंधक शक्ती वाढते. म्हणून लवकरात लवकर अर्ध्या तासात दूध द्यायचं महत्व आहे बाळाला, आणि त्या क्लोरोस्ट्रामचा असा उपयोग होतो म्हणून ते द्यावं.
1: बर, म्हणजे सुरुवातीला लगेचच डिलिव्हरी आपली झाल्यानंतर हे दूध जे येतं ते अतिशय गुणकारी असतं मुलांसाठी.
0: मुलांसाठी आधुनिक आपल्या शहरांमध्ये म्हणजे देशांमध्ये अमेरिका, लंडन वगैरे तिकडे, तिथे तरी स्त्रीला सांगून ठेवतातच, पण बाळ जन्मल्याबरोबर त्याला छातीवर आईच्या सोडून टाकतात. तर बाळ शोधत शोधत जाऊन ते स्तन पकडतं आणि आपल्या पण दूध प्यायला लागतंय. इतके सुद्धा आम्ही असे त्याचे फिल्म बघितलेले आहेत, केलेले प्रात्यक्षिक बघितलेले आहेत आणि ते करवलेले आहेत. म्हणजे इतकी संवेदना बाळामध्ये आणि आईमध्ये असते. नाळ कापल्याबरोबर बाळाला जर आईच्या छातीवर ठेवलं तर बाळ आपणच शोधून ते स्तन प्यायला लागतं, स्तन तोंडात धरायला लागतं.
1: बरोबर. बऱ्याच आपण अशाही केसेस ऐकलेले आहेत मॅडम की एखाद्या वेळेस बाय चान्स आईला दूध कमी असतं आणि मग त्यावेळी आपल्याला वरचं दूध द्यावं लागतं, मग ते गाईचं असेल किंवा शेळीचं असं सुरुवात करावी असं एक म्हटलं जातं. तर हे सगळी जी वेगवेगळी दूध आहेत म्हणजे गाईचं, शेळीचं म्हणा किंवा फॉर्म्युला केलेलं दूध, हे दूध आणि आईचं दूध याच्यामध्ये काय फरक आहे?
0: पुष्कळ फरक आहे. मातेचं दूध, गाईचं दूध आणि फॉर्म्युला दूध यामध्ये बरंच फरक आहे. बघ, रोग निवारक शक्ती असते ती मातेच्या दुधात आहे, गाईच्या दुधात नाही, फॉर्म्युल्यात नाही. बाळाला परिपूर्ण आहार आईच्या दुधात आहे, तो गाईच्या दुधात नाही, याच्यात नाही, फॉर्म्युलामध्ये नाही. पाण्याचे प्रमाण योग्य प्रमाण आईच्या दुधात आहे, मिसळलेलं असते, ते त्यांच्यात नसतंय त्यांना दोन्ही ह्याच्यामध्ये. प्रोटीनचं प्रमाण आईच्या दुधात असतंय, त्यामुळे योग्य प्रमाणात असते आणि बाळ ते पचवू शकतो. एकोसिनचं प्रमाण म्हणतात त्याला, प्रोटीन म्हणजे, आणि ते निसर्गत आईच्या दुधात असतं. तुम्हाला सांगते 7 ते 9 महिने जो आई आहार घेत असते त्याच्यामध्ये त्या आहारातलं सगळं सत्व त्या दुधात आलेलं असतं त्याच्यामध्ये, निर्मितीमध्ये. स्तन्य निर्मिती म्हणतात, स्तन्य म्हणजे दूध निर्माण होणे आणि स्तन पाजवणे म्हणजे बाळाने पिणे. स्तनामध्ये दूध निर्माण होणे त्याला स्तन्य निर्मिती म्हणतात. तर ती निर्मिती झाली की आपण दूध व्यवस्थित पाजवू शकतो बाळाला. तर योग्य प्रमाणात असतं. चरबीचे महत्वाचे घटक असणारे लिनोलिक आणि किनोक्लिनिक आम्ली ही सुद्धा आईच्या दुधामध्ये असतात आणि ती तुम्हाला गाई किंवा म्हशीच्या दुधात किंवा फॉर्म्युलामध्ये मिळू शकत नाही. त्यामुळे तसंच मातेच्या दुधात असणारं लायपेज पचनाला मदत करतं. काय होतं, मातेचं दूध जसं बाळ घ्यायला लागलं ना, सक्करायला लागलं की लाळ निर्माण होते तोंडात आणि त्या लाळेबरोबर ते दूध मिसळून पचायला इतकं हलकं होतं बाळाला की सहजपणे ते पचून जातं, त्याचा काहीही दुष्परिणाम होत नाही. तर ही किती महत्वाची गोष्ट आहे,
1: होय ना. आणि नैसर्गिकरित्या हे सगळं जे सत्व आहे, जीवनसत्व वगैरे आहे, ते आईच्या दुधामध्ये
0: लायपेज मिळतं. आणि तसं स्वच्छता पण राखली जाते कारण आईचं अंग गरम असतं. दरवेळी स्तनपान देताना आई स्तन पुसून छान बाळाला देते आणि त्यामुळे बाळाला स्वच्छता राखण्याची गरज नाही. त्याच्यावर काय माशी बसली, चिकट झालं, फार वेळ झाला, असं काहीच प्रकार होत नाही. म्हणजे जंतूंचा प्रादुर्भाव व्हायची काही शक्यताच नसते.
1: बरोबर.
0: त्यामुळे इतके फायदे आहेत आईचं किंवा गाईचं दूध किंवा फॉर्म्युला दूध ह्याच्यामध्ये, एवढा असा फरक आहे.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: मग जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 6 महिने तरी किमान आईचं दूध हे पाजलंच पाहिजे कंपल्सरी. दूध पाजल्यानंतर ढेकर काढणं हे एक अतिशय महत्वाची गोष्ट मानली जाते, तर काय कारण आहे याच्यापाठी?
2: आता काय असतं, स्त्री कुठल्या पद्धतीने बाळाला दूध पाजवते म्हणजे तिची बसण्याची पद्धत कशी आहे, काय असतं, स्तनाचा जो काळा भाग आहे पूर्ण तो पूर्ण बाळाच्या तोंडात गेला पाहिजे आणि तो तोंडात जाऊन खालचा ओठ वर आला पाहिजे आणि वरच्या ओठांनी बाळांनी निपल ओढलं पाहिजे. म्हणजे याला आम्ही काय म्हणतो, चांगली संलग्नता. स्तन आणि बाळाचं तोंड मुख ह्याच्यातली चांगली संलग्नता असते. आणि त्यांनी काय होतं, बाळ दूध पिताना हवा गिळतं, त्यामुळे पोटात आवाज होतात, त्यामुळे बाळाला पोटात वेदना होतात आणि रडणं अशा समस्या उद्भवतात. ढेकर आल्यामुळे काय होतं, पोटातील हवा बाहेर जाते.
1: बरोबर.
2: स्तन जसं तोंड खालचा ओठ लावून वरचा ओठ उघडा ठेवून ओढण्याची जी बाळ क्रिया करतं त्याच्यात हवा आत गेलेली असते आणि ती ढेकर घेतल्यामुळे ती बाहेर जाते, त्यामुळे बाळाला बाकीचा त्रास होऊ शकत नाही. आणि ही ढेकर घेण्यासाठी बाळाला खांद्यावर झोपवून एका हाताने पार्श्वभाग धरून दुसऱ्या हाताने पाठ थोपावी, त्यामुळे बाळाच्या पोटातील हवा बाहेर येऊन जाते. आणि काही वेळा वाऱ्यासोबत बाळाने प्यालेले दूध अत्यल्प प्रमाणात सुद्धा बाहेर येऊ शकतं. म्हणजे एक गडबडीने एक एकदा बाळ पितं दूध आणि आईच्या स्तनातही भरपूर दूध असतं, मग ते दूध ओढून ओढून प्यायल्यामुळे एखादे जास्त असलं तर ढेकरे बरोबर थोडस बाहेर येऊ शकतं, तर घाबरण्याचं काही कारण नाही. त्यामुळे बाळाला ढेकर देण्यासाठी कसं धरायचं आणि कसं घ्यायचं बाळाला हे पण आईला दाखवलं पाहिजे प्रसूतीनंतर, त्यामुळे बाकीचे त्रास सगळे वाचतील.
1: म्हणजे ढेकर दिल्यामुळे बाळाला जो नंतर होणारा त्रास
2: आहे तो सगळा पण
1: कमी
2: होऊ शकतो.
1: बऱ्याचदा असंही होतं की म्हणजे दूध जास्त साठतं आणि मग बाळही पित नाही वरचेवर आणि मग अशा वेळी स्तन दुखण्याची जी प्रक्रिया आहे ती होत असते. मग याच्यापाठी मग आणखीन दुसरी काही कारणं असू शकतात का?
2: हो, काय म्हणजे साधारण तिसऱ्या दिवशी आईला भरपूर दूध येतं. एखादी आई खूपच सदृढ असते तर तिला जास्त दूध येतं, तर तिने काय करावं, वेळेवर बाळाला एकतर पाजवायलाच पाहिजे, पहिले 3 महिने दर 2 तासाला 2 ते 2.5 तासाला आणि दोन्ही बाजूला 10-10 मिनिटं तरी पाजवावं. एकदा बाळाचं पूर्ण पोट भरलं, ढेकर आली आणि बाळ दूध पिऊन झोपलं आणि तरीही आईचं दूध गळत आहे, तर चांगलं उकळलेलं एक ग्लास किंवा भांडं घ्यावं आणि त्यात दूध पिळून काढावं. आणि हे दूध तुम्ही जे प्रीमॅच्युअर बेबी आहेत म्हणजे कमी दिवसाची बाळं आहेत ज्यांच्या आईला खूप मोठा आजार आहे की आई दूध पाजू शकत नाही किंवा सिझरीन झालेलं आहे तिला कमी पडते दूध, अशा बाळांना दूध द्यायला हरकत नाही. तर आपल्याकडे केली मध्ये आम्ही बँक काढलेली आहे दुग्ध जमा करायची, तर तिथे जाऊन तुम्ही जमा करू शकता जास्त आलेलं. पण वेळेवर दर 2-3 तासांनी बाळाला पाजवणं हे जास्त महत्वाचं आहे आणि जास्त साठलेलं दूध पिळून काढल्यामुळे स्तनाचे विकार कुठले होऊ शकणार नाही, तर ही काळजी घेतली पाहिजे.
1: मग दर 2 तासांनी बाळाला पाजलंच पाहिजे की फक्त रडल्यानंतर?
2: नाही, दर 2-2.5 तासांनी पाजवावं शक्यतो. जर बाळ झोपलंय, ढेकर आली, रडलं नाही पडतं तर मग ते पिळून काढून ठेवायचं दूध. बरं, काढून ठेवलेलं दूधही तुम्ही उकळलेल्या ग्लास मध्ये किंवा भांड्यात काढून झाकून ठेवलं तर ते 6 तास प्रमाणे पर्यंत तुम्ही ते दूध बाळाला चमच्याने किंवा पॅलेडीनी बोंडल्यानी घालू शकता उठल्यावर बाळ रडायला लागल्यावर, तर ते पण तुम्ही 6 तासापर्यंत वापरू शकता. हे दोन्हीही करता येते अशा दृष्टीने. आणि साधारण एक 8-15 दिवस महिना गेला की आईला समजतंय बाळाची भूक केवढी आहे, किती पिऊन किती केव्हा झोपतंय केव्हा मागतंय दूध. पहिले 3 महिने तरी डिमांड फूड, रात्री सुद्धा 2-3 वेळा उठतंय बाळ, पण 3 महिन्यानंतर हळूहळू सवय लावली, रात्री 11-11:30 शेवटचं दोन्ही बाजूकडचं दूध व्यवस्थित दिलं आणि आई पण झोपली बाळ पण झोपलं की पहाटे एकदम 5 वाजता वगैरे 6 ला परत फीड केलं तरी चालतंय, पण 3 महिन्यानंतर मग वेळा सगळ्या जमवून घ्या.
1: आणि मग बाळाचं पोट भरलंय हे आपण कसं समजून घ्यावं?
2: मग बाळ एकतर समाधानी असतंय, रडत नाही, प्यायल्यावर ढेकर देतय, ढेकर देते आणि झोपतय छान, किरकिर करत नाही. आणि थोडक्यात म्हणजे 3 आठवड्यांनी 4 आठवड्यांनी तुम्ही वजन करून बघितलं तर बाळाचं वजन वाढलेलं दिसतंय.
1: अच्छा,
2: तर ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे आपल्याला कळते व्यवस्थित दूध पिणारं, व्यवस्थित झोपणारं आणि दूध स्तनपान करणारी आई असली व्यवस्थित तर बाळ खूप समाधानी असते, रडत नाही जास्त, किरकिर करत नाही आणि परत आजारही कुठला होत नाही. ह्या सगळ्या लक्षणांवर आपण ओळखू शकतो.
1: अच्छा, असं म्हणजे आजारपणावरून आठवलं की जर आई एक आजारी असेल तर तिनं म्हणजे स्तनपान करावं की नको?
2: शक्यतो आम्ही 90% साधारण सामान्य आजारात बाळाला दूध द्यायला सांगतो. पण अगदीच जर HIV सारखा आजार असला किंवा आईचं सिझरीन झालंय, कॅन्सरचं वगैरे मोठं ऑपरेशन झालंय किंवा आईची मानसिक स्थिती बरी नाही आहे, तिला मेंदूचा आजार आहे काय आहे, तशा वेळी ती पाजवू शकत नाही, अशा वेळी देणं जरा कठीण असतंय. पण जर त्यांचे अटेंडर असले, त्यांनी काढलं दूध, असं काढून पिळून मातेचं दूध दिलं तर ते बाळाला मिळू शकतं, शक्यतो. नाही झालं तर मग हे जे दुधाची जी आमची आम्ही साठवून ठेवलेली बँकेतून ते दूध बाळाला घेऊन गेलं मिल्क बँक मध्ये तर ते बाळाला दूध देऊ शकतात त्याच्यात, असं म्हणजे बाळ काही उपाशी राहू शकत नाही.
1: म्हणजे जर किरकोळ काहीतरी सर्दी ताप वगैरे असेल तर त्याच्यामध्ये
2: आणि ह्याच्याबरोबर खूप जणांचं आता सिझेरियन होतंय ना, सिझेरियन झाल्यावर पण खूप आता आजी आई वगैरे घरात असतात, त्या डॉक्टरना न सांगता वरचं दूध घालतात, साखर पाणी घालतात, मध घालतात, ते अत्यंत चुकीचं आहे, अजिबात घालायचं नाही. तर त्यांनी आई जरी झोपलेली असली ती उठली नाही तरी त्यांच्याकडे जो सहाय्यक कोण आहे थांबलेला आहे, नर्स म्हणा किंवा त्यांच्या घरातली बाई म्हणा, कोणी अटेंडर म्हणा, तर तिने बाळाच्या आईच्या छातीला बाळाला लावलं पाहिजे आणि बाळ सक करून दूध देण्याची प्रक्रिया थांबवायची नाही. सिझेरियन जरी झाले तरी मातेला स्तनपान करण्यासाठी मानसिक स्थिरता आणि प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. मातेला अगदी आरामात स्तनपान करायला लावून बाळाला धरण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. प्रसूतीनंतर मातेने 1 किंवा 2 दिवस झोपून स्तनपान बाळाला करायला लावावे जर सिझेरियन झालेलं असेल तर. सिझेरियन शेक्तन केलेली माता जर खूप आजारी पडली तर त्यावेळी चमचा, वाटी किंवा बोंडलं पॅलेडीने बाळाला दूध पाजवावं, आईचंच दूध काढून.
1: मग काही औषधं जर आईला चालू असतील तर त्या औषधांचा परिणाम स्तनपणातून त्या बाळाला होऊ शकतो का?
2: हो, काय असतं, आई घेत असलेल्या औषधाचा परिणाम प्रत्येक बाळाच्या वयोमानानुसार वेगवेगळा असतो.
1: बर,
2: केवढं बाळ आहे ते. वेळेपूर्वी प्रसूती झालेल्या बाळापेक्षा अवधीपूर्ण होऊन प्रसूती झालेल्या बाळामध्ये औषधांची चयापचय क्रिया होते, कारण नवजात बाळाला सुरक्षित औषध देणं ही महत्वाची बाब आहे. असं बघायला गेलं तर दीर्घकाळ परिणाम करणारी आणि शरीरात अधिक काळ राहणारी औषधं बाळाला शक्यतो देऊ नव्हे दीर्घकाळ. पण बाळाचा आहार आणि झोप याचं निरीक्षण केलं पाहिजे, बाळाला अत्यंत सुरक्षित अशी औषधी दिली पाहिजेत आणि स्तनपान करणाऱ्या माताला खालील औषध द्यायची टाळावीत. म्हणजे ते डॉक्टर सांगतातच कुठली अगदी स्ट्रॉंग औषधं आहेत ती शक्यतो स्तनपान करणाऱ्या स्त्रीला आम्ही देत नाही. तर ती कुठली, तर क्लोरॅम्फेनिकॉल म्हणजे हे औषध माताच्या अस्थिमज्जा तयार होणाऱ्या रक्तकणांचं प्रमाण कमी करतं म्हणून द्यायचं नाही. अपस्मार म्हणजे फिट्स येत असतात ना आईला, जर फिट्स येत असतील तर फिनोबार्बिंटन औषध देतात झोपेचं, तर ते देत असलं तर बाळाला जास्त झोप येते म्हणून दूध जरा बाळाचं देताना आपण काढून द्यावं किंवा देऊ नव्हे. मग झोप येणारी औषधं बाळाला आळशी किंवा निष्क्रिय करण्याची शक्यता असते म्हणून देऊ नव्हे आईला औषधं ती. शौचाला घट्ट होत असताना दिलेली औषधं त्यामुळे बाळाला संडास जास्त होऊ शकतो म्हणून आईने आहारात न जास्त वाढवावं, पालेभाजी खावी, फळं खावीत, सूप घ्यावं भाज्यांचं, खिरी खाव्यात, गरम पाणी भरपूर प्यावं, त्यांनी म्हणजे मलबद्ध क्रिया होणार नाही, शौचाला साफ व्हायला लागेल म्हणजे बाळाचाही त्याच्यावर परिणाम होणार नाही. अँटीबायोटिक्सनी पण बाळाला अतिसार होऊ शकतो किंवा आगवण लागू शकते म्हणून शक्यतो देऊ नव्हे आम्ही देतच नाही. अगदी फारच आईची परिस्थिती अगदी गंभीर असती तर द्यावं लागतं, नाही तर काय द्यायची गरज नाही.
1: अच्छा,
2: अँटी कॅन्सर, अँटी थायरॉइड औषध, रक्त पातळ होण्यासाठी देणारी औषधं आणि निराश्य कमी करणारी औषधं मातेला शक्यतो देऊ नव्हेत. तापाचं औषध, मधुमेहाचं आणि रक्तदाबाचं ही देऊ शकतो, याचे परिणाम कमी असतात.
1: अच्छा, मग जसं आता एवढ्या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर माहिती सांगितली, तसंच स्तनपान करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांनी आपल्या आहाराची काळजी कशी घ्यावी या दरम्यान?
2: हो, ते पण फार महत्वाचं आहे, आहाराची काळजी घेणं. पूरक आहार आईने घेतला पाहिजे तर पूरक आहार सहा महिने अगोदर द्यावा लागायची कारण आहेत. कशी तर नोकरी करणाऱ्या माता आवश्यक तेवढं दूध, म्हणजे आईने मग मुद्दे लक्षात ठेवायचे कुठले तर उकडलेलं अंड खाल्लं पाहिजे, ब्रेकफास्ट चांगला सातव्या महिन्यापासूनच घेतलं पाहिजे, म्हणजे पुढे मग दुग्ध निर्मिती चांगली होते.
1: गरोदरपणातच
2: आईने आहार घेतला पाहिजे. आणि बाळण झाल्यावर जेव्हा आई अर्ध्या तासात बाळाला दूध पाजवते तर माझ्या मते पहिले 3 महिने आपण 2 तासांनी एकदा देतो, तर आईला थकवा वाटू नव्हे म्हणून तिने एकदा बाळाला दूध पाजवल्यावर एखादा ग्लास भर किंवा कप भर पातळ आहार घ्यावा आईला, म्हणजे आईचा घशाला कोरड पडत नाही किंवा बाळ दूध प्यायल्यामुळे तिला थकवा येत नाही आणि दुग्ध निर्मितीला पण त्याची मदत होते.
1: बरोबर.
2: तर आईने शक्यतो 3 ते 6 महिने बाळाला अंगावर जोपर्यंत दूध पाजवते तोपर्यंत पातळ आहाराचा किंवा दुधाचे पदार्थ जास्त घ्यावे, ते घेतल्यामुळे दूध कमी पडणार नाही, बाळाचंही पोट भरेल आणि आईलाही अशक्तपणा वाटणार. ही काळजी घेतली
1: म्हणजे बऱ्याचदा

0: आपण ऐकतो ना की डिलिव्हरी झाल्यानंतर हे पदार्थ खाऊ नयेत किंवा भाकरी वगैरे असेल तर ते कठीण खाऊ नये, बाळाला रुत्त असं वगैरे
1: असे. जर नॉर्मल डिलिव्हरी झालेली असली ना तर आईने सगळा आहार घ्यावा, म्हणजे फार मसालेदार तिखट आणि तेलकट जास्त खाऊ नव्हे एक 3-4 महिने. म्हणजे त्यांनी काय होतं, घशात यायचं किंवा ऍसिडिटी ज्याला आपण आम्ल पित्त म्हणतो ते व्हायला नको म्हणून, किंवा गॅसेस होऊ नव्हेत किंवा मग अतिसार होऊ नव्हे यासाठी. पण गरम ताजा सगळा नेहमीचा आहार आईने बाळंतीण झालेल्या 3rd दिवसापासून घ्यायला काही हरकत नाही, सगळा घ्यावा पण गरम गरम आणि ताजा आहार. आणि त्याच्यात जास्त करून दुग्ध पदार्थ आणि पातळ आहार जास्त असावा, त्यांनी पौष्टिक आहार असावा की ज्याने दूधही बाळाला मिळेल आणि आईलाही अशक्तपणा येणार नाही,
0: बरोबर,
1: याची काळजी घ्यावी.
0: आणखीन एक गोष्ट म्हणजे स्तनपान करत असताना आईनं स्वच्छतेला घेऊन काय नेमकी काळजी घेतली पाहिजे.
1: स्वच्छतेचं फार महत्व आहे आपल्याकडे, कारण बऱ्याच जणी खेड्यातून येतात जी स्वतःचं आरोग्य किंवा का आंघोळीच्या वेळी वगैरे स्वच्छ करणं हे वगैरे घेत नसतात, तर त्यासाठी प्रसूती झाल्यावर सुद्धा रोज आंघोळ करणं गरजेचं आहे. दरवेळी स्तनपान पाजवताना साधारण एक थर्मास किंवा कोमट पाण्याचं भांड जवळ ठेवावं, पांढरा स्वच्छ कपडा घेऊन त्यांनी स्तन पुसावं आणि मग बाळाला दूध द्यावं, म्हणजे बाळालाही कुठल्या रोगजंतूचा हे होणार नाही आणि स्वच्छताही मेंटेन केली जाईल. तसंच बाळाचं दूध पिऊन झाल्यावर बाळाचं तोंडही मऊ कपड्यांनी पुसावं दरवेळेला, आणि कुशीवर बाळाला झोपावं, पाठीवरून हात फिरवावा, म्हणजे बाळ ढेकर देते आणि कुशीवर झोपल्यामुळे त्याला उलटी बिलटी व्हायची शक्यता नसते.
0: अच्छा,
1: ह्या दृष्टीने अशी एवढी काळजी स्वच्छता घेतलीच पाहिजे. पर्सनल हायजीन फार महत्वाचं आहे, आंघोळ करणं, जे अवयव आपण कपड्यांनी झाकतो ते सगळे स्वच्छ ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे, कारण घामानी आणि कपड्याच्या वासानी काम करून हे करून शरीराची झीज झालेली असते आणि त्याच्यातून शरीराला एक प्रकारचा वास यायची शक्यता असते, दुर्गंध. तर तो आपण स्नान केल्यामुळे, स्वच्छता राखल्यामुळे, सुती स्वच्छ शक्यतो लाईट रंगाचे कपडे, पांढरा किंवा आकाशी किंवा लहान गुलाबी कलर, अशी वस्त्र वापरली की आईची स्वच्छता जास्त मेंटेन होते पांढऱ्या कपड्यांमुळे आणि सुती कपड्यांमुळे, तर ते करणं अत्यंत गरजेचं आहे.
0: नक्कीच. आज आपण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जो स्तनपान सप्ताह असतो त्यानिमित्त स्तनपानाचं महत्व आपण आपल्या श्रोत्यांना समजावत आहे आणि याविषयीची पूर्ण माहिती आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या श्रोत्यांना आणखीन काय मेसेज देऊ की स्तनपान हे किती महत्वाचं आहे?
1: मातेचं दूध उपलब्ध नसल्यास दुसरे कोणते पर्याय आहेत ते सांगते. फॉर्म्युला दूध, गाईचं दूध, मातेचं दूध उपलब्ध नसेल तर दुसऱ्या महिलेचं निर्जंतुकरण केलेलं मिल्क बँक मधलं दूध बाळाला पाजता येईल, आणि जर अगदी ते पण शक्य नसेल तर गाईचं दूध किंवा फॉर्म्युला दूध लहान मुलांच्या डॉक्टरांना विचारून त्यांचा सल्ला घेऊन त्याच्यात किती पाणी मिक्स करायचं, किती त्याचा फॉर्म्युला तो तयार करायचा की आपल्या बाळाला तो पचेल आणि सुखकारक होईल असा बघूनच द्यावा, आणि शक्यतो 99% देऊ नव्हे आईचं स्तनपानच द्यावं, हे जास्त महत्वाचं आहे, आणि 6 महिन्यापर्यंत निरंतर स्तनपान करावं जन्मल्यानंतर.
0: नक्कीच. थँक्यू सो मच एवढ्या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल
1: नमस्कार.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण स्तनपानाचं महत्व ऐकलं. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान स्तनपान सप्ताह आपण साजरा करतो आणि याविषयी हा विशेष कार्यक्रम आपण ऐकत होतो ज्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत होत्या डॉक्टर अंजली जोशी, ज्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग आणि प्रसूती विभागात सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी आपण बोलत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीष पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: is Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून ए प्लस मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, पीएचएफआय कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. एनआयएच, आयसीएमआर आणि यूएनएसडब्ल्यू ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

0: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆ ಕಾಹೇರ್ ಅಡಿಯಲ್ಲಿರುವ ಸ್ಕೂಲ್ ಆಫ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಹೆಲ್ತ್ ನಿಂದ ಆಸಕ್ತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಆಹ್ವಾನ. ಭವಿಷ್ಯದ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ನಾಯಕರಾಗಲು ನಮ್ಮ ಸಂಯೋಜಿತ BPH ಮತ್ತು MPH 5 ವರ್ಷಗಳ ಕೋರ್ಸ್ಗೆ ಇಂದೇ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿ. ಅರ್ಹತೆಗಳು: ಸೈನ್ಸ್, ಕಾಮರ್ಸ್ ಅಥವಾ ಆರ್ಟ್ಸ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ PUC ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯು ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬಹುದು. ಡಿಪ್ಲೊಮಾ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರಿಗೆ ಲ್ಯಾಟರಲ್ ಎಂಟ್ರಿ ಮೂಲಕ ನೇರವಾಗಿ 2nd ವರ್ಷಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶವಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಯಾವುದೇ ಪದವಿ ಮುಗಿಸಿದವರು 2 ವರ್ಷಗಳ MPH ಕೋರ್ಸ್ಗೆ ನೇರವಾಗಿ ಸೇರಬಹುದು. ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು: NAAC A+ ಗ್ರೇಡ್, ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮತ್ತು ಅತ್ಯುತ್ತಮ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಪರಿಣಿತ ಬೋಧಕರಿಂದ ನೇರ ತರಬೇತಿ ಮತ್ತು ಸಮುದಾಯ ಭಾಗವಹಿಸುವಿಕೆ. ಕಾಹೇರ್ ಹೆಲ್ತ್ ಡೆಮೋಗ್ರಾಫಿಕ್ ಸರ್ವೆಲೆನ್ಸ್ ಸೈಟ್ HDSS ಪ್ರಾಯೋಗಿಕ ಅನುಭವ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಹಭಾಗಿತ್ವ: ಅಮೆರಿಕದ ಥಾಮಸ್ ಜೆಫರ್ಸನ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ USA, ಯುಮಿಯಾ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ PHFI, ಕ್ಯಾಂಪಲ್ ಸೌತ್ ಏಷ್ಯಾ ಮುಂತಾದ ಜಾಗತಿಕ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಒಡಂಬಿಕೆ, NIH, ICMR ಮತ್ತು ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾದ UNSW ನಂತಹ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಧನ ಸಹಾಯ ಪಡೆದ ಸಂಶೋಧನಾ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವ ಅವಕಾಶ. ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಗಳು: ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಪಾರ ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಗಳು ಲಭ್ಯ. ಇಂದೇ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿ. ಆನ್ಲೈನ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು kaher.edu.in ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ವಿಳಾಸ: ಕಾಹೇರ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312444444, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಸಂಖ್ಯೆ 4327.
0: केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो, अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल, केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर, बेळगाव येथे.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण, केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा: हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव येथे.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು.
1: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
0: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
1: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು ಎಂಆರ್ಸಿ ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ.
0: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08315255500 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡಯಲ್ 1099.
1: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: Cook Studio, Season 14.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300 seater hall, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.
2: Attention all aspiring health leaders, here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a 5-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible to apply. And if you've completed a diploma, you can enter directly into the second year through lateral entry. Already a graduate? You're invited to join our 2-year MPH program. You'll study at a NAC A+ accredited university with world-class campus and infrastructure. You'll benefit from strong field-based learning and community engagement with multidisciplinary faculty. And you'll gain hands-on experience at the CAHED Health and Demographic Surveillance Site with national and international collaborations including TJU USA, Umeå University Sweden and more. Plus funded research projects supported by the NIH, ICMR and UNSW Australia. And the career opportunities are endless. Government and public sector roles, health departments, research centers, academics and even opportunities to pursue a PhD. So don't wait. Apply online today at kahed.edu.in. For more information, visit Kahed JNMC campus, Nehru Nagar, Belagavi or call 0831 244444 extension 4327.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल। तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे। NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या। काहेर हेल्थ अँड

ट्रॅफिक सर्व्हेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेअ युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.